श्रोत्या नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्ज या एफ एम लहरींवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, 8 जून 2026. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत मंगलवाद्यानं.

0: अपचित कर्म। परंतु काही कर्मे माणसाच्या हातून अशी घडतात की ती फल देण्यास परिपक्व होण्यास कधी कधी अनेक जन्म जावे लागतात। त्यामुळे अचानक एखादी चांगली किंवा वाईट घटना घडली की माणूस म्हणतो, हे का आणि कसे झाले, कदाचित हे माझ्या प्रारब्धातच होते, हे पूर्वजन्मीचे प्रारब्ध कर्म होय। म्हणून नेहमी सत्कर्मच करावे, किंबहुना कर्मफल भोगावे लागेल असे कर्मच करू नये। जे कर्म करू ते ईश्वरार्पण करावे। कल्याण स्वामींना वाटले आपण अंतिम ध्येय प्राप्त केले, पण सद्गुरूंनी त्यांना सावध केले आणि माझ्या कृपेने तुला मी तुझे स्वरूप दाखवले, पण तुझी तुला साधना करूनच ते प्राप्त करून घ्यावे लागेल असे सांगितले। कल्याण स्वामींना म्हणतात, ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ पद्म हस्त मस्तकी ठेवित वत्सा सावध करीत निजरूप पहा आपुले। कल्याण स्वामी उन्मनी अवस्थेत निचेष्ट पडलेले पाहताच समर्थांनी हे योग्य नव्हे हे जाणून त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना सावध केले। म्हणाले, बाळा चांगला जागा हो, असा निचेष्ट पडू नकोस, सावध होऊन स्वस्वरूपाचा शोध घे। आत्ता तुला जो अनुभव आला तो मी शक्तिपाताने तुला दिला, पण तो तात्कालिक अनुभव आहे, पूर्णानुभव नाही। तो अनुभव स्थिर होऊन त्याचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठी तू सावधानतेने पुढील साधना करणे आवश्यक आहे। यावरून असे लक्षात येते की एक गुरु हे मार्गदर्शक आहेत। प्रत्यक्ष मार्गक्रमण साधकाला स्वतःच करायचे असते, त्यासाठी साधनेतील सातत्य महत्वाचे आहे। समर्थांनी पुढे केलेला उपदेश अतिशय महत्वाचा आणि केवळ कल्याण स्वामींनाच नव्हे तर परमार्थाच्या मार्गावर जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक साधकासाठी केलेला आहे। जागृत करोनी ते वेळी अजपाची दोरी देऊनी जवळी विहंगम डोलहारी तये वेळी अलक्ष लक्षी बैसविले। समर्थांनी कल्याण स्वामींना जागृत करून सोहमचा अजपा जप करण्यास सांगितले। नेहमीच्या जपाला माळ लागते, येथे नुसती दोरी आहे, मणी नाहीत, कारण अजपा जप हा श्वासाबरोबर करायचा असतो आणि श्वासांची संख्या ठरलेली आहे, त्यामुळे ते मोजण्याची गरजच नाही। श्वास आत घेताना सो आणि सोडताना हम अशी ही जपाची पद्धत आहे। अन्य कुठलेही अनुसंधान न ठेवता हा जप करावा। अंतःकरण वृत्ती श्वासामध्ये स्थिर ठेवावी। ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी साधक प्रमादशून्य हवा। षडविकारांचा त्याग करणे आवश्यक आहे, त्यासाठी साधकाला पूर्वतयारी करावी लागते। समर्थ शिष्याकडून ही पूर्वतयारी करून घेतात। आपण आपले मनोबल तयार करावे। इंद्रियांवर ताबा मिळवणे ही अध्यात्मामध्ये प्रगती करण्याची पहिली पायरी आहे। सर्वसामान्य माणसाने कामक्रोधावर ताबा आणि कोणत्याही गोष्टीचा हव्यास या गोष्टी सोडल्या आणि भगवंताकडे अखंड नामस्मरण केले तरी तो योग्य मार्गावर आहे असे म्हणावे लागेल। जय जय रघुवीर समर्थ।
1: चिंतन आपण ऐकत होतात, याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखाने यांनी। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 6:10 झाली आहेत, ऐकूयात प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम।

श्री पार्वती देवी स्तोत्र आपण ऐकत होतात. प्रभात वंदना या कार्यक्रमात आता ऐकूयात शाहीर परशुराम यांची रचना वसंतराव देशपांडे यांनी गायलेली.

उषा अमोणकर यांना आपण ऐकत होतात. ही हिंदी भक्तिरचना होती ताबिरा रोमानी यांची. आणि आता भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

0: समूहस्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकत होतात. याबरोबरच प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूयात कृषीवाणी हे शेतीविषयक सदर.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्ते.
3: नमस्ते
2: मॅडम. आतापर्यंत आपण बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दलची सविस्तर चर्चा केली. पण आता ज्यावेळेला आपण म्हणतो की अलनिनोची ही पार्श्वभूमी आहे की पावसाचं प्रमाण कमी होणार आहे की त्याचा शेतीवर परिणाम होणार आहे, मग याच्यासाठी काही योजनांच्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो का किंवा त्याचा काही उपयोग याच्यासाठी होऊ शकतो का योजनांचा?
3: आपण बघितलं की अलनिनोमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या पिकांना खूपच अडचणीचा कालावधी हा ठरणारा आहे, तर त्यासाठी ज्या काही तुम्ही उपाययोजना शेतात करायच्या त्या तुम्ही करणारच आहात, त्यात काही वाद नाही. परंतु याच्यातही अजून एक तुमच्या हक्काची बाब अशी आहे की तुम्ही ते प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा पीक विम्याची नोंदणी करू शकता. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं नुकसान जर झालं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत त्याची नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सेतूतून करणं गरजेचं आहे. यासाठी लागणारी कागदपत्र आहेत ते तुमचं आधार कार्ड आहे, 7/12 उतारा आहे, खाते उतारा आहे, बँक पासबुक आहे आणि पीक पेरणीबाबतचं स्वयं घोषणापत्र आहे. त्याचबरोबर तुम्ही पीक पेरणीची नोंद ही पीक पेरा ऍप्लिकेशनमध्ये करणं अनिवार्य असणार आहे. पिकाची नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला त्या पिकाचं नुकसान भरपाई मिळण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमचा मोबाईल नंबर आणि फोटो ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. तर आपली अधिकृत वेबसाईट आहे PMFBY, या ऑफिशियल पोर्टलवर तुम्ही नोंदणी याच्यासाठी करू शकता. फार्मर्स कॉर्नर तिथं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकून नोंदणी करायची आहे. तुमची आधारची माहिती आहे, बँक डिटेल्स संपूर्ण भरायचे आहेत, तुमचं कोणतं पीक आहे, क्षेत्र कोणतं आहे, हंगाम, लागवडीचं वर्ष हे सगळं निवडायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं 7/12, आधार कार्ड, खाते उतारा, बँक पासबुक आणि स्वयं घोषणापत्र पीक पेऱ्याचं हे सगळं ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि याच्यानंतर ही माहिती ऑनलाईन झाल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे आणि ती अर्ज सबमिट केलेल्या पावती तुम्ही जतन करून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक, पावती क्रमांक काहीही न मिळाल्यास सुद्धा नंतर अडचणी उद्भवू शकतात. तुम्ही अर्ज CSE केंद्रात करू शकता, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत करू शकता, कृषी विभागामार्फत देखील करू शकता. आता एक लक्षात घ्या, सगळ्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना असं वाटतं की मी पीक विमा

0: म्हणजे मी पात्र झालो असं नाहीये. जसं आपण आरोग्याचा विमा उतरवतो पण मी आजारी आहे हे जर मी कळवलंच नाही त्या विमा कंपनीला तर ते मला नुकसान भरपाई कशी देणार आहेत. तर तुमचं पीक आजारी आहे, त्याचं काहीतरी उत्पन्नात घट झालीय, हे सुद्धा तुम्हाला त्या पीक विमा कंपनीला कळवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तशी सूचना तुम्ही द्यायची आहे. तर याचा हेल्पलाईन नंबर आहे 1-4-4-4-7. या क्रमांकावर तुम्ही त्याची माहिती दिली पाहिजे किंवा जवळच्या आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करायचा आहे. प्रत्येक तालुका स्तरावर आपले विमा प्रतिनिधी आहेत, त्यांचं नाव आणि नंबर आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. 72 तासाच्या आत पिकाच्या झालेल्या नुकसानीची नोंद कळवणं हे सगळ्यात महत्वाचं बाब लक्षात घ्या. शेतकरी 15-20 दिवस झाल्यानंतर कळवतात, त्यावेळी आपल्याला पिकाची पाहणी करता येत नाही किंवा म्हणजे काहीच त्याच्याबद्दलचे पुरावे
1: अडचणी
0: येऊ शकतात. तर एवढ्या बेसिक गोष्टींचं जर तुम्ही हे केलं तर फायदा हा नक्कीच शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि सगळ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या अशी मी याद्वारे सगळ्यांना विनंती करते.
1: नक्कीच, म्हणजेच या सगळ्या हवामान बदलाच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या पुढे किंवा खरीप हंगामात पावसाचं प्रमाण हे कमी आहे हे आपल्याला माहिती आहेच, पण त्याच्यावर उपाय पण भरपूर आहेत की जे तुम्ही आता सगळ्या भागांमध्ये सांगितलं. शिवाय कृषी विभाग काही योजना सुद्धा उपलब्ध, PMFBY सारख्या योजना पण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कृषी विभागानं. तर याचा सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा. आणि आतापर्यंत जे तुम्ही सांगितलं की या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आपण खरीप हंगामामध्ये कशा पद्धतीनं पूर्वतयारी करू शकतो या सगळ्या बाबींचा विचार आणि अवलंब आपले शेतकरी करतील अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही इथं आलात आणि कृषीवाणीच्या सगळ्या भागामध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात, याचं प्रसारण आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलं. 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. परिसर या सदरात 6:50 आपण ऐकाल परिसंस्था साताऱ्याची, या अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान याविषयीची सुनील भोईटे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. दिनविशेष 6:55 संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7 आपण ऐकाल आजचा सुविचार. पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील 7:10 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ग्राहक केंद्रित कार्यक्रम 7:40 प्लॅनेट फर्निचर 8:15 ओळख बाजारपेठेची 8:25 वेदांत हॉस्पिटल 10 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर 10:05 महाजन हॉस्पिटल 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक 10:15 PN गाडगे अँड सन्स. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल संध्याकाळी 5 सुगम संगीत आपण ऐकाल सकाळी 7:50 तसंच 10:30 सकाळी 8 समाचार प्रभात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:40 प्रसारित होणाऱ्या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मराठी गीतांच्या काही रचना आपण ऐकाल तर 9 हिंदी गीतांच्या आपण रचना ऐकाल. मिश्र संगीत 9:30 11 नाट्यसंगीत 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. याचं सूत्र निवेदन केलं आहे मानसी मोघे यांनी. वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम 12:00 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 3 प्रादेशिक बातम्या 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राचे हे कार्यक्रम सहक्षेपित करू. आमची शेती आमचा परिसर शेतकरी बंधू भगिनींसाठीचा

0: कृषीविषयक कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता। यामध्ये सुरुवातीला सुविचार, कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून प्राप्त बाजारभाव, तज्ज्ञ मार्गदर्शन या सत्रात, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ महेश बाबर यांची अल निनो आधारित सध्याचं शेतीचं नियोजन याविषयीची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। तसंच कृषीवाणी या सदराचं पुनःप्रसारण केलं जाईल। रात्री 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 9:30 एनएसटी दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम प्रसारित केला जाईल। रात्री 9:30 विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण आपण ऐकल। दुपारी 1 ते 1:30, 1:40 ते 3, 3:10 ते 5, 6:00 ते 7, 8 ते 8:45 आणि रात्री 10:05 रात्री 11:00 पर्यंत। रात्री 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करील। आम्ही सहक्षेपित करू। आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होता। आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत। FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मंदार ट्रेडर्स व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्टर, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा।
2: मंदार ट्रेडर्स.com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 9822-801-804।
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
4: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
3: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव,
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
5: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
7: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
8: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88-05-98-99-08।
7: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण।
9: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
10: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
9: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
10: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
9: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
11: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत,
12: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत, नियम व अटी लागू,
11: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
12: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-1443 आणि 77-96-39-36।
13: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू
14: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72-94-94-64-64।
13: बुकिंग सुरू।
15: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट,
16: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
15: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-28-45-70।
17: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज, तेही सुलभ।

0: प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात. परिसर या सत्रामध्ये ऐकूयात. परिसंस्था सातऱ्याची या अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान याविषयीची सुनील भोईटे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रम परिसर.
4: नमस्कार श्रोते हो, काल आपण आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साताराची परिसंस्था या मालिकेतील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांविषयी आणि तिथल्या आदिवासांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत चांदोली राष्ट्रीय उद्यान. खरं तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये याचा बराचसा भाग येत नाही, परंतु काही भाग जो आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. त्यामुळं आजच्या या भागामध्ये त्याची माहिती घेणं हे मला क्रमप्राप्त वाटतं. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानाबद्दल काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगता येतील, तर बहुतांश बऱ्याचशा गोष्टी ह्या कोयना वन्यजीव क्षेत्राविषयी किंवा कोयना अभयारण्यासारख्याच किंवा सम आहेत. परंतु जसं कोयना वन्यजीव क्षेत्रामध्ये हा भाग जो आहे तो कोयना नदीच्या जलाशयानं पाण्यामुळं जो काही तो संवर्धित किंवा संरक्षित झालेला आहे किंवा मुख्य भागापासून अलग पडलेला आहे, त्याचप्रमाणे चांदोली अभयारण्याचा भाग सुद्धा येथे उगम पावणाऱ्या वारणा नदी आणि तिच्या जलाशयामुळं झालेल्या किंवा अलग पडलेल्या भागामुळे तो संवर्धित झालेला आहे. त्याचबरोबरीने इथं काय आहे तर या भागामध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर तुम्हाला ह्या चांदोलीच्या जलाशयामध्ये आढळून येतो, जो की सर्वदूर सातारा जिल्ह्यामध्ये कुठंही या प्रमाणात तो आढळून येते. अर्थात मगरींचं प्रमाण हे चांदोलीच्या धरणामध्ये किंवा त्या जलाशयामध्ये हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसून येईल. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मला चांदोलीच्या बाबतीत गोष्ट सांगायला आवडेल की चांदोली आणि कोयना अभयारण्य याच्या मिळून तयार झालेला जो काही सह्याद्री व्याघ्र राखीवचा प्रदेश आहे, तर याच्यामध्ये कोयनेमध्ये आणि चांदोलीमध्ये विशेष करून फरकानं लक्षात येणारी गोष्ट कुठली आहे, तर चांदोलीच्या भागामध्ये हे जे काही पर्वतरांग किंवा जे काही अभयारण्याचा भाग आहे याच्यामध्ये कोयनेच्या तुलनेत सपाट गवताळ प्रदेश किंवा घाटावरील माथ्यांचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे इथे गवताळ प्रदेश फार मोठे सलगपणे पसरलेले आहेत. याचाच परिणाम असा कोयनेच्या तुलनेत इथं तृणभक्षी वन्यजीवांचा आवास तुम्हाला जास्तपणे आढळून येईल आणि त्याच्याच बरोबरीनं मग ज्या अर्थी तृणभक्षी तिथं खूप छान पद्धतीनं आढळते किंवा चांगले संकेत आढळत आहेत, तर त्याच्या बरोबरीनं तिथं सह्याद्री व्याघ्र राखीवमधील सर्वात चांगली वाघांची संख्या देखील तुम्हाला ह्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्यामध्ये दिसून येईल. हा एक आपण म्हणून इकॉलॉजी किंवा परिसंस्थेमधला फरक आहे. तर हा जो फरक आहे हा फरक वन्यजीवांना देखील खूप चटकन लक्षात येतो आणि ते त्याला त्या पद्धतीनं सामावून आणि सामोरे जात असतात. याच्या बरोबरीनेच अजून या चांदोली अभयारण्याच्या बाबतीत काय सांगता येईल, तर कोयना वन्यजीव अभयारण्याप्रमाणेच या ठिकाणी आपणास अत्यंत औषधी आणि गुणकारी दुर्मिळ वनस्पतींचा आश्रय आपल्याला इथं दिसून येतो. सद्यस्थितीमध्ये हा भाग आहे तो तेथील गावांच्या सहकार्याने, आजूबाजूची जी काही बफर म्हणजे झालर क्षेत्रामधली जी काही गाव आहेत त्या गावांच्या सहकार्याने सह्याद्री व्याघ्र राखीवच्या व्याघ्र पर्यटनासाठी हा भाग आता प्रसिद्धीस येऊ लागलेला आहे. धन्यवाद.
3: परिसर या सदरामध्ये आपण ऐकत होतात परिसंस्था साताऱ्याची या अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान याविषयीची सुनील भोईटे यांनी दिलेली माहिती. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. सकाळचे 6:55 झाली आहेत. दिनविशेष आपण ऐकणार आहोत, याचं संकलन केलं आहे सचिन प्रभुणे यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 8 जून. लेखक, तत्वचिंतक आणि समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910. भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म 8 जून 1917 झाला. गाण्याच्या वेळापायी बेळगाव सोडून ते पुणे इथं आले. विनायकबुवा पटवर्धन यांनी गजाननरावांची सोय गोविंदराव देसाई यांच्या गोपाल गायन समाजात केली. गजाननरावांनी केशवसूत, गिरीश, माधव जुलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, गदिमा, राजा भडे अशा प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत बांधल्या आणि त्या रसिकांसमोर पेश केल्या. त्यांनी आपल्या सुरेल गायनानं मराठीतल्या अर्थघन भावगीतांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. ते स्वतःची ओळख काव्यगायक अशीच करून देत असत. त्यांनी भावगीत या गायन प्रकाराचा प्रसार केला आणि सुगम संगीताला मैफलीचा दर्जा मिळवून दिला. नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडिज विल्सन यांचा जन्म 8 जून 1936. पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला 8 जून 1670 रोजी. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्यांच्या दोन मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झालं. त्यात मुअज्जमनं आझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली 8 जून 1707 रोजी. मुघलांनी 1689 मध्ये जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी आणि सिद्दीकडून राजकारणानं जिंकून घेतला 8 जून 1713 रोजी. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचं गायकवाड वाड्यात प्रकाशन झालं 8 जून 1915 रोजी. लष्कर प्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती झाली 8 जून 1969 रोजी. 8 जून 1992 पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधं आणि अन्य बाबींसाठी महासागराची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचं जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी जनजागृती करणं हा या दिवसामागचा हेतू आहे. त्यामुळे महासागराचं आणि त्यातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. रंगभूमी कलावंत तसंच विनोदी अभिनेते एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचं निधन झालं 8 जून 1995 रोजी. मराठी रंगभूमी तसंच चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिका केल्या. नगरकर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या सारोळे या गावचे रहिवासी होते. 1947 सुमाराला त्यांना गाव सोडून मुंबईत यावं लागलं. तिथं त्यांचा परिचय SM जोशी, गप्र प्रधान, नानासाहेब गोरे तसंच निळू फुले आणि दादा कोंडके यांच्याशी झाला. हे सर्वजण पथनाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. रामनगरकर त्यांना सामील झाले. कलापथकातल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि नगरकर यांनी विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू केलं. त्याचे महाराष्ट्रभर हजारो प्रयोग झाले. नंतर निळू फुले आणि नगरकर यांची कथा अकलेच्या कांद्याची आणि राजकारण गेलं चुलीत ही दोन लोकनाट्य लोकप्रिय झाली. 1970 दशकात रामनगरकर यांचे हऱ्यानाऱ्या जिंदाबाद, बायानो नवरे सांभाळा, लक्ष्मी आणि एक डाव भूताचा हे लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांनी रामनगरी हे आत्मकथन लिहिलं. त्याला पुलंची प्रस्तावना आहे हे पुस्तकही लोकप्रिय झालं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकत होतात. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकता रोज सकाळी 6:55. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार आपण ऐकणार आहोत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
3: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960

0: चौकट पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: आता सुविचार आहे, ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. आता सुविचार पुन्हा एकदा, ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. हा होता आजचा सुविचार.

0: आता सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई, तू राहिलेस की हो?
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99।

0: येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.

आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
1: सात 7:10 होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून

दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहा.

0: पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला, साधारण 30 तारखेला नोकरी समाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमच्या टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कुंडवाक समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडे झॉन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमात

0: मध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागं आहे. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .1 MHz EFM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकाट.

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, काव्यगायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेले, भावगीतांना मैफिलीची उंची प्राप्त करून देणारे गायक गजानन वाटवे यांचा आज जन्मदिवस आहे. ऐकूयात त्यांनी गायलेली ही रचना.

गजानन वाटवे यांना आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. यानंतर 7:25 दिल खुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: समर्थन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळे खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळे आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काय नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
0: हो खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन

0: दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालये असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSS च्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल, किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल, किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल, तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये PhD चे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का? आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं, म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था, म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते, या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील, म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा, म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच, आणि KG to PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण

0: काय संदेश द्याल?
1: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
2: हो खरं आहे मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: या आलात का फर्निचर बघून?
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
5: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या.

0: ठिकाणी पाय दुखून आलेत अगदी माझे.
1: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते, एक तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
0: हे बघ तू.
2: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
0: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
1: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
3: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
2: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
3: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
1: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
2: काय मस्त आहे रे.
3: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
1: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
3: बर मग तुला कुठला आवडला?
1: मला
0: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
2: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
1: आई कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
3: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
2: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
3: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
2: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
1: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
2: हो
0: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
3: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
1: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
0: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
2: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
1: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
2: रिक्लायनर?
0: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
2: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
0: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
0: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात प्लॅनेट फर्निचर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकत होतात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगासाठी संगीत कमलाकर भागवत यांनी दिलं होतं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेली रचना, सुरेश भट यांची. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: माणिक वर्मा यांच्या आवाजात ऐकूयात शांताराम.

माणिक वर्मा यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकरी यांच्या या गीताला संगीत साज होता अशोक पत्की यांचा. सुगम संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर सुगम संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 10:30 ऐकत राहा आकाशवाणी सातारा केंद्र 103.1 MHz CIFM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 8 वाजता आता समाचार प्रभात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: देणे ते परीक्षा घेण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही करतो. मला जवळपास 40 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. परीक्षा घेण्याचं काम आम्ही 2007 पासून करतोय. तेव्हा आमची एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असणार स्टडी मटेरियल उपलब्ध नसल्यानं बऱ्याचदा आपली मुलं मागे पडतात. म्हणूनच आम्ही हे गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी सुरू केले.
1: ग्रेट सर, आपल्या इथे कोणकोणत्या परीक्षांची तयारी आणि कोणकोणत्या परीक्षांचे फॉर्म भरून घेतले जातात?
0: ITS, BDS, अभिरूप, मंथन, विद्याविकास, BTS, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, आयम्युनर परीक्षा आणि अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा. या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आपल्या इथे भरले जातात. तसेच या परीक्षांना लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गोरे क्लासेसच्या माध्यमातून मी आता सांगितलेल्या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते. या परीक्षांमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय अशा विविध स्तरावर नंबर काढले जातात आणि जे विद्यार्थी राज्यात येतील त्यांना आम्ही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करतो. 34-7 स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मार्गदर्शन व सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत.
1: गुड सर, आपल्या गोरे क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी कोणकोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो?
0: दरवर्षी 15 एप्रिल पासून आमचे मार्गदर्शन वर्ग सुरू होतात. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसं करावं आणि प्रश्न सोडवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती यांचं प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर विशेष भर देतो. नियमित टेस्ट आणि सराव पेपरद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. अभ्यासाबरोबरच मानसिक तयारी, एकाग्रता वाढवणे आणि परीक्षा तणाव कसा हाताळायचा याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
1: सर, साताऱ्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचं काम आणि मार्गदर्शन करता?
0: साताऱ्याबरोबरच इतरही तालुक्यात जसं की वाई, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर, जावली, कराड आणि कोरेगाव या ठिकाणी देखील आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन देत आहोत.
1: सुपर्ब. सर, मला तुमचा नंबर देता का?
0: हो, घ्या ना. 99-22-81-59-78.
1: 99-22-81-59-78. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुमच्याही घरात कोणाला शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आजच त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या स्टडी मटेरियलच्या खरेदीसाठी सातारच्या सोमवार पेठेतील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरीला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. ओळख बाजारपेठेची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली द वी केसकर यांची रचना.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना होती द वी केसकर यांनी लिहिलेली. संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं.
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 8:25 होत आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: आपल्या पेशंट आहेत माया जोशी, त्यांचा अभिप्राय आधी ऐकूयात आणि मग त्याबद्दल बोलूयात.
5: नमस्कार जोशी काकू.
6: हो नमस्ते.
5: तुमची वेदांत हेल्थकेअर सेंटरमध्ये सर्जरी झाली होती तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय. किती दिवस गुडघेदुखीचा त्रास होत होता तुम्हाला?
6: मला बरेच दिवस गुडघेदुखीचा त्रास होत होता. जवळजवळ 10-15 वर्ष झाली माझे गुडघे दोन्ही दुखत होते. खूप दिवस मी अंगावर काढलं, गुडघे खूपच दुखायला लागले, वजनही खूप वाढलं माझं आणि मला अगदी छोटी पायरी सुद्धा उतरायला येत नव्हती. त्यामुळे ते ऑपरेशन करायचा मी निर्णय आमदारांनी निर्णय घेतला. म्हणजे
5: बरं,
6: मग आम्हाला वेदांत अमोल सरांच्या बद्दल कळलं.
5: आणि भीती होती सर्जरी बद्दलची, ती गेली का?
6: आधी तेवढ्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी जवळ आलो होतो. ऑपरेशन टाळायचं होतं पण ते दोन्ही गुडघे माझे हे झाले होते त्यामुळं मला ऑपरेशन करायलाच लागणार होतं.
5: हो हो.
6: त्यामुळे मग शेवटी मन घट्ट केलं आणि तरी सुद्धा मी महिनाभर पुढे ढकलो.
5: बरं. बरोबर.
6: झालं पण मला काही त्रास झाला नाही. डॉक्टर अतिशय छान आहेत. टॉप छान आहे.
5: बरं.
6: आता माझी तब्येतही छान आहे. मी आता रोज फिरून येते.

0: रोज एक चक्कर तरी मी मारूनच येते ट्रॅकवर. मला ट्रॅक परत फिरायला जायची इच्छा होती. वजन पण माझं कमी झालं आता, असं 5 किलो तरी जवळजवळ कमी झाले माझं वजन.
1: छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा काकू. थँक्यू.
2: श्रोते हो, सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिये संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, जसं आता जोशी काकूंचा अभिप्राय आपण ऐकला आणि त्या म्हणाल्या की 10-12 वर्ष जवळजवळ दुखणं अंगावर काढलं कारण भीती होती आणि ऑपरेशन टाळायचं होतं म्हणून बाकीचे भरपूर प्रयत्न त्यांनी केले, तर ही लोकांची मानसिकता असते की ऑपरेशन नाही करायचं किंवा ते टाळायचं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: म्हणजे जर मी 10 पेशंट तपासले त्यातल्या 9 लोकांना ऑपरेशन टाळायचंच मनात इच्छा असते. हे साहजिक आहे की ऑपरेशन म्हटलं की कुणालाही म्हटलं तर भीती असतेच, कुणाला आवडत नाही. पण भीती वेगळ्या कारणाने रुजलेली आहे की ऑपरेशन झालं की आपण चालणारच नाही, ही जी मिसकन्सेप्शन आहे ती जास्त लोकांना ऑपरेशन टाळायसाठी
1: प्रवृत्त करते.
3: ऍक्च्युली ऑपरेशन नंतर पेशंट चालतात फिरतात, सगळं त्यांचं लाईफस्टाईल नॉर्मल होतं हे जेव्हा लोकांना कळतं की घरात कोणाचं किंवा शेजारी झालं ना की त्या लोकांना तेवढी टाळण्याची भीती नसते. आमच्या दृष्टीने आम्हाला तरुण लोकांचं ऑपरेशन आम्हाला पुढे ढकलायचं असतं की ते जेवढं पुढे ढकलता येईल ते त्याच्या लाईफसाठी ते चांगलं. पण ज्यांना खरंच गरज आहे की 60 पेशंट आहे आणि तो 70 त्या दुखण्यात काढतो हे बघितलं की आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. खरं पाहता ऑपरेशन नंतर लोकांचं लाईफस्टाईल सुधारतं, त्यांचं चालणं फिरणं सुधारतं, त्यामुळे हेल्थ एकदम चांगली राहते आणि त्यासाठी आपण ही शस्त्रक्रिया करतो. हे जर लोकांपर्यंत पोहोचलं आणि तुमच्या माध्यमातून हे पोहोचेलच तर लोक स्वतःहून प्रवृत्त होतील ऑपरेशनसाठी आणि अननेसेसरी टाळणार नाहीत. जेव्हा गरज आहे ना, तुमचं 40, 45, 55 वय आहे तेव्हा टाळण्यासाठी नक्की प्रयत्न करा. पण जेव्हा खरंच एक्सरे वरती झीज झालेलीच आहे आणि आपल्याला दुखणं आहे आणि उगाच काहीतरी आपल्याला पेन किलर खाऊन दुखणं लांबवण्यापेक्षा ते योग्य वेळी शस्त्रक्रिया करणं हे पेशंटच्या हिताचं असतं.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो, असं दुखणं अंगावर काढण्यापेक्षा त्यावर वेळीच योग्य ती शस्त्रक्रिया केली तर तुम्ही देखील जीवनाचा आनंद उपभोगू शकता. सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिये संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्ते.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात वेदांत हॉस्पिटल आकाशवाणीचे. हे सातारा केंद्र आहे. 8:30 आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: आकाशवाणी, माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 942 झाले आहेत तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपये 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट

2026 च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

0: भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाई सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातले राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. गीतरचना अश्विनी शेंडे यांची. संगीत निलेश मोहरीर यांचं.

0: बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ऐशपथ चित्रपटातले गीत साधना सरगमी यांच्या आवाजात, सौमित्री यांचं संगीत, संगीतकार अशोक पत्की.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: बेला शिंदे आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या आवाजात ऐकूयात मुंबई पुणे मुंबई 2 चित्रपटातले गीत. अश्विनी शेंडे यांचं संगीत अविनाश विश्वजीत यांनी दिलंय.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: जोगवा या चित्रपटातले गीत ऐकूयात. संजय पाटील यांनी लिहिलेले गीत संगीतबद्ध केले आहे अजय अतुल यांनी. स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

जोगबा चित्रपटातले गीत आपण ऐकलेत श्रेया घोषाल यांच्या आवाजात. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजलेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत खिलाडी चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि अभिजित यांनी गायलेलं, देव कोहली यांचं, संगीतकार जतीन ललित.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
2: आणि कपडे?
3: अगं बाई, ते राहिलेच की हो।
2: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
2: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
3: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: दिल्ली चित्रपटातले गीत समीर यांनी लिहिलेलं, आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत युगुल स्वरात आहे, अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या.

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना,

0: जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत,
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी,
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
3: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध.

तराफ मध्ये, जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीजनं सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंगसाठी संपर्क 90 118 90 118.

अलका याज्ञिक यांच्या मुख्य आवाजात लज्जा चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात गोलमाल चित्रपटातलं गीत, कुमार यांनी लिहिलेलं. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, शान आणि अनुष्का मनचंदा यांच्या आवाजात.

गोलमाल चित्रपटातले गीत आपण ऐकलं, शान आणि अनुष्का मंचंदा यांनी गायलेलं. कुमार प्रीतम यांच्या या गीताला संगीत साज होता प्रीतम यांचा. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. एकशे तीन अंश एक मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. सकाळचे 9:31 झाली आहेत. मिश्र संगीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर साबळे आणि सहकलाकारांनी गायलेल्या या लोकगीतानं.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत आहात. सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेले बालगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं बालगीत आपण ऐकलं.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घर भर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पांडुरंग वनमाळी यांनी लिहिलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं, सहकलाकारांसमवेत पांडुरंग वनमाळी यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत आहात. सूरदास यांची रचना आता आपण ऐकणार आहोत. पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांनी गायलेली.

0: अजित कडकडी यांनी गायलेली गवळण आपण ऐकली. रचना होती संत भानुदास यांची, संगीत केदार प्रभाकर यांनी दिलं होतं.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.

0: किशोर आमोणकर यांनी गायलेली ही रचना होती शांता शेळके यांची, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:45 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपण मैत्रिणींकडनं काही प्रश्न घेतो आहोत की त्यांना काही शंका आहेत का, त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का. असाच एक प्रश्न मैत्रिणींनी विचारलाय की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळ होऊ शकतं का, याबद्दल आज बोलूयात.
3: ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे थोडा काळ आपलं जे ओव्हरीज आहेत आणि युट्रस आहे किंवा बरेचसे बॉडी मधले सिस्टम्स मध्ये चेंजेस होतात आणि इमिजिएटली नंतर बाळ जर हॉर्मोन पॉझिटिव्ह डिझीज असेल एस्पेशली तर इमिजिएटली नंतर बाळाचं प्लॅनिंग करू नये किंवा किमोथेरपी संपल्यानंतर काही काळ जाऊ दे असं आपण डेफिनेटली सांगतो. पण डेफिनेटली बाळ होऊ शकत नाही असं नाहीये.
2: ओके.
3: जर आपले आफ्टर ट्रीटमेंट जर आपले ओव्हरीज हेल्दी असले

0: आणि बाकी सगळे रिपोर्टही नॉर्मल असले तर काही काळानंतर वन्स यू हॅव रिकवर्ड युअर बॉडी हॅज रिकवर्ड प्रॉपरली फ्रॉम द ट्रीटमेंट त्याच्यानंतर बाळ होणं डेफिनेटली शक्य आहे.
1: अच्छा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी मैत्रिणींनो ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536 8380434536. डॉक्टर स्नेहल, आपण बोलत होतो की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळ होऊ शकतं का, तर असा एखादा अनुभव किंवा अशी एखादी केस तुम्ही सांगू शकता का?
0: हो, डेफिनेटली. सेकंड बेबीसाठी तर बरेच जण ट्राय करतात आफ्टर ट्रीटमेंट, आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर एक 3 वर्षानंतर आम्ही इट इज सेफ टू प्लॅन असं सांगतो. पण रिसेंटली आमची एक खूप यंग पेशंट आहे, ती 23 इयर्सची होती जेव्हा तिला सीए डायग्नोज झाला, आणि पूर्ण ट्रीटमेंट रेडिएशन किमो सगळं झाल्यानंतर पुढचे 3 वर्ष व्यवस्थित छान फॉलोअप घेत राहिली. 3 वर्षानंतर लग्नही झालं आणि रिसेंटली तिला एक छान गोंडस बाळही झालेला आहे.
1: मैत्रिणींनो ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536 8380434536.
0: मनामध्ये थोडीशी भीती असतेच सर्वांच्या, आणि काय होईल किंवा कसं होईल, आणि मग पुढं जाऊन मला या ट्रीटमेंटमुळे काही प्रॉब्लेम्स होतील का. पण मी अशा यंग पेशंट्सना आता सल्ला देईन की सध्या जेव्हा आपल्याला हे डिझीज आहे त्यावेळेस त्याच्या ट्रीटमेंटवर फोकस करा. बाकी यातनं एकदा आपण बरे झाल्यानंतर पुढचं सगळं त्या त्या वेळेला योग्य सल्ला घेऊन साध्य करू शकतो.
1: बरोबर. आणि या सगळ्याच्या नंतर बाळावरती या कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही?
0: डेफिनेटली जर आपले ओव्हरीज हेल्दी असले, आपले एग हेल्दी असले, तर डेफिनेटली हेल्दी बेबी हे होऊ शकतं.
1: बरोबर. तेव्हा मैत्रिणींनो घाबरण्यासारखं काही नाहीये, काळजी करू नका, पण स्वतःची काळजी घ्या, वेळोवेळी स्तनांची तपासणी जरूर करा, कारण जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात कराल तितके लवकर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. त्याचबरोबर ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536 83 800 43 536 8380434536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. सकाळचे 10:05 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूयात महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोतेहो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोतेहो.
5: आपण रोबोटिक सर्जरी बद्दल बोललो, आता पेशंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करायला गेलं तर त्यांनी रोबोटिक सर्जरीचा पर्याय का निवडावा, त्याचा पेशंटला काय फायदा होतो याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: येस, तर लास्ट एपिसोड आपण म्हटल्याप्रमाणे की रेग्युलर किंवा कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट आणि रोबोटिक रिप्लेसमेंट याच्यामध्ये अॅक्युरसीचा हा फरक पडतो. म्हणजे अगदी 0.5 mm बोन कट असेल किंवा 0.5 degree सांधाचा अँगल बदलणं असेल, तर हे जे 0.5 mm किंवा हे जे आहे ह्याच्यामध्ये लॉन्जिव्हिटी किंवा पेशंटच्या जो सांधा टाकले त्याचा लाईफ मध्ये फरक पडतो. स्पेशली जर यंग पेशंट असेल तर सांधा जर तो 5-6 वर्ष जास्त टिकला तर त्याच्या दृष्टीने ते डेफिनेटली बेनिफिशियल राहील. जे की कन्व्हेन्शनलमध्ये मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तेवढं ह्युमन आय किंवा डोळ्याला तेवढा आपण फरक जाणू शकत नाही 0.5 mm किंवा 0.5 degree, त्यामुळे अॅक्युरेसी चांगली असल्यामुळे इम्प्लांटचं लाईफ जे आहे ते चांगलं राहतं किंवा जास्त राहतं रेग्युलर ह्याच्यापेक्षा. दुसरं मी म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंग रोबोट करतोय, मग आपण ऑपरेशन करण्याच्या आधीच आपल्याला हा प्लॅन रेडी असतो की

0: ती कसं बोन कट्स घ्यायचे किंवा काय पुढे होणार आहे, जे की कन्व्हेन्शनल मध्ये आपल्याला सांध ओपन केल्यानंतर बरेचदा आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. त्यामुळे रोबोटिक सर्जरी, जर सर्जन तुमचा जर एक्सपिरियन्स असेल सांधे त्यांनी रोबोटनं भरपूर बदलले असतील, तर ही रोबोटिक सर्जरी ही लवकर सुद्धा होऊ शकते, प्लॅनिंग तुमचं जर व्यवस्थित सगळं जर रेडी असेल तर. आणि बरेचदा तुमचं ब्लड लॉस म्हणा किंवा इन्फेक्शन रेट जे आहे ते देखील रोबोटिक ह्याच्यामध्ये थोडस कमी राहतं. त्यामुळे पेशंटची रिकव्हरी सुद्धा ही लवकर होते. त्यामुळे जर पॉसिबल असेल, तशी तुमच्याकडे जर फॅसिलिटी असेल, तर डेफिनेटली नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक पेशंटनी करून घ्यावा हे मी सगळ्यांना अपील करतो.
1: अगदी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थोकेअर, स्किन केअर बरोबर पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक सर, जसं रोबोटिक सर्जरीचा आपण पर्याय लोकांना देतो, तर इन्शुरन्स ज्यांचा ज्यांचा असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही रोबोटिक सर्जरी उपयोगी ठरते का? इन्शुरन्स मध्ये हे कव्हर होतं का?
0: येस, तर आता हे कन्व्हेन्शनल, तर आता जुन्या जे पद्धतीचं ऑपरेशन जे आहे ते तर सगळे इन्शुरन्स कव्हर करतातच, पण रोबोटिक देखील आजकाल बऱ्यापैकी लिडिंग कंपनीजनं त्यांच्या प्लॅन्स मध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. फक्त मी पेशंट अपील करेन की एकदा त्यांनी रोबोटिक कन्फर्म करायचं असेल तर त्याआधी एजंट कडनं किंवा इन्शुरन्स ऑनलाईन आजकाल माहिती माहितीच, तर ते एकदा चेक करावं की काही कंपनीजनं अजूनही त्यांच्या ह्याच्यामध्ये अपग्रेड केलेलं नाही. रोबोटिक किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ते काही कंपनीजमध्ये अजून आलेलं नाही आहेत, पण मेजॉरिटी ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि नसेल तरी काही येणाऱ्या काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षात माझ्या मते सगळ्यांमध्ये ते इन्कॉर्पोरेट होईल. आणि रोबोटिक वर्सेस कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये पॅकेजमध्ये देखील तो फरक पडतो. त्यामुळे एकदा ऑपरेशनला जाण्याच्या आधी त्याची डेफिनेटली खात्री करून घ्या, नंतर सरप्राईजेस किंवा एक्स्ट्रा खर्च असं पेशंटला आपण खिशाला भुरदुंड नको.
1: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थोकेअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व सेवा सुद्धा महाजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे डॉक्टर सिद्धार्थ बोकील, आय क्लिनिक.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेत्र संजीवनीचे नेत्र तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: खरं तर बायोमेट्री म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं, आणि आता आपल्याकडे जे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे, याच्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अचूक करण्यास कशी मदत होते हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मग याच्यामध्ये डिजिटल मार्कर सुद्धा आहे, तर हा डिजिटल मार्कर म्हणजे काय आहे आणि याची ऑपरेशनच्या वेळेला काय मदत होते हे देखील सांगा ना.
7: आपण इमेज गाइडेड बायोमीटर मधून लेन्सचे प्लॅनिंग केलेला डाटा प्लॅन थ्रू ओटी मध्ये डिजिटल मार्करला एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण जे आधी ओपीडी मध्ये पेशंटची इमेज घेतलेली असते डोळ्याची, त्यावरून आपण सर्जरीचं प्लॅनिंग पूर्ण करून ठेवलेलं असतं. त्यांना सुटेबल लेन्स आपण सिलेक्ट केलेली असते.

0: हा सगळा डेटा आपण ओटीमध्ये एक्सपोर्ट करतो. ओटीमध्ये एक मशीन असतं,
1: okay.
0: त्यावरून आपण जेव्हा ऑपरेट करतो मी तेव्हा मला मायक्रोस्कोप मध्ये जी इमेज दिसते ती इमेज पेशंटच्या डोळ्याबरोबर कोइन्साइड केली जाते,
1: okay.
0: आणि हा सगळा डेटा मला ऑपरेट करताना समोर दिसतो. त्यामुळे आपण जी ठरवलेली लेन्स आहे, ज्या इन्सिजन साईट कुठं मार्क केलेला आहे, कुठे इन्सिजन घ्यायचं आहे, हे सगळं आपण ऑलरेडी प्लॅन केलेलं असतं ते तिथे एक्झिक्यूट करतो.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं कुठलंही मॅन्युअल गोष्ट न करता केलं जातं, हे पूर्ण डिजिटल सिस्टीम आहे, याला डिजिटल मार्कर म्हणतात.
1: अच्छा, पण मग यामुळे अॅक्युरसी वाढते असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे

0: प्लॅन केलेला असतं ते तिथे एक्झिक्यूट करतो.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं कुठलंही मॅन्युअल गोष्ट न करता केलं जातं, हे पूर्ण डिजिटल सिस्टीम आहे, याला डिजिटल मार्कर म्हणतात.
1: अच्छा. पण मग यामुळे अॅक्युरसी वाढते असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे नेमकं काय असतं?
0: तर डिजिटल मार्करमुळे पेशंटला कुठलंही मॅन्युअल मार्किंग केलं जात नाही. मॅन्युअल मार्किंगमुळे काय 10-20% आपला ह्युमन एरर राहू शकतो. त्यामुळे स्पेशली टोरिक लेन्स जेव्हा आपण बसवतो म्हणजे अँगलच्या नंबरची, तेव्हा हा एररचा पेशंटला थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणजे थोडासा नंबर मागे राहू शकतो. पण आता या इमेज गायडन्स आणि डिजिटल मार्किंगमुळे हा एरर जवळजवळ निघूनच गेलेला आहे.
1: ओ बरं. या बाबतीत अजूनही आपल्याला बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 021-62-231-931, 021-62-231-931, 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, मग आता ही जी आपल्याकडे एर्गॉस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे, ज्या थ्रू तुम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता, याचे फायदे काय काय आहेत?
0: तर याचा फायदा म्हणजे आता पेशंटच्या एक्सपेक्टेशन आपण जास्तरित्या पूर्ण करू शकतो.
1: ओके.
0: फॉर एक्झाम्पल, आता मोतीबिंदू हे पूर्वीपेक्षा लवकर होत आहेत लोकांमध्ये. आता आपण बघतो कम्प्युटर युजर्स, आयटी युजर्स खूप जास्त आहेत, त्यांना देखील मोतीबिंदू होतात. तर त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण लेन्स चूज करायला मदत करतो. म्हणजे काय, तर त्यांना इंटरमिजिएट यूज जास्त असतो या लोकांचा, म्हणजे कम्प्युटर यूज जास्त असतो, तर त्यांना चष्म्याशिवाय कम्प्युटर वापरता यावा यासाठी आपण लेन्स सजेस्ट करतो. तर ही सजेस्ट करण्याच्या पूर्वी आपल्याला ही इमेज गायडन्स आणि डिजिटल प्लॅनर लागतो, ज्यामुळे आपण ते अगदी अॅक्युरेटली सांगू शकतो.
1: नक्कीच. म्हणजे याचा फायदा त्या लोकांना सुद्धा जास्त होणार आहे की ज्यांचं सतत काम कम्प्युटरवरती आहे.
0: कारण आता काय, पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. पूर्वीसारखे जरी सिनियर सिटीझन असले तरी ते ऍक्टिव्ह असतात.
1: बरोबर.
0: त्यांचाही मोबाईल यूज, त्यांचं वाचन, त्यांचा टीव्ही वापर किंवा त्यांचं इतर बाकीचे ऍक्टिव्हिटीज खूप जास्त असतात.
1: बरोबर.
0: तर त्या ऍक्टिव्हिटीजना योग्य होईल अशा प्रकारची सर्जरी करू शकतो.
1: खूप महत्वाची माहिती सर तुम्ही या भागामध्ये दिलेली आहे, आणि अत्यंत उपयुक्त अशी ही अत्याधुनिक प्रणाली आहे, ज्याचा वापर करून श्रोते हो तुम्ही देखील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 021-62-231-931. पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गॉस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 10:16 झाली आहेत. आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूयात. पी एन गाडगिळ अँड सन्स.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
7: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
8: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
7: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
8: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
7: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
6: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर नमस्कार.
9: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली, त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर हे गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याच्या

0: आकार टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं पण आता ते कलकत्त्यातही बनतंय पुण्यातही बनतंय सगळीकडे बनतंय पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर. त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचं पण एक प्रकार आहे.
1: बर
0: तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते. 15 ग्रॅमची बांगडी बनते पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. याच्यात काम खरं तर जास्त असतं रसरा पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरीपर्यंत या बांगड्या बनतात आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो चमक चांगली दिसते आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
1: बरोबर आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
0: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही तर खिळ्याची बांगडी पैलू पाटली किंवा होडी बांगडी या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-6 दिवसात बनवू शकतात पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं
1: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब गोकाक बांगड्या कलकत्ती बांगड्या बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत त्यांचं सौंदर्य वैशिष्ट्य त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स राजपथ रोड सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात PN गाडगीळ अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मंदार ट्रेडर्स व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग.

0: असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा।
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98228018804।
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
4: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
5: बदला बदला सवय बदला,
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
8: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: अगं उद्या जावई बापू येणार आहेत. अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
7: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
6: आणि कपडे?
7: अगं बाई, तू राहिलेस की हो?
6: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
7: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
6: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
7: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या

ही सूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

103.1 मेगाहर्ट्स या एफएम लहरींवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. श्रोते, सकाळचे 10:30 वाजत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
3: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
2: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: घर चाय के साथ पालेकर।
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
5: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
4: नियम आणि अटी लागू।

0: गंगाधर महांबरे यांची गीतरचना आपण ऐकत होतात. स्वर होता अपर्णा मयेकर यांचा. ही रचना संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी.
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह. मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
3: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
3: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 96 0 39 36.
4: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
5: @ ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08.
4: ईशा टीचर्स ट्रेनिंग. थेट अनुभव पण, उत्तम करिअर पण.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
7: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
7: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
7: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर. 95 185 68 006.
8: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार. सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज.
9: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट. नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
9: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकता आहात. ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांना.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
2: बुकिंग सुरू.

0: इंप्लीमेंटेशन एंड कंट्रोल इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, ऑटोमेशन एंड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, कंप्यूटर इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानका

कवी अनिल यांची गीतरचना ऐकूयात. यशवंत देवी यांनी संगीतबद्ध केलेली. स्वर आहे वसंतराव देशपांडे यांचा.

0: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
1: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
7: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
8: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
3: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता नाट्य संगीत प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात जय जय गौरी शंकर या नाटकातील विद्याधर गोखले यांच्या पदाने. गायक आहेत प्रसाद सावकार.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
3: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
3: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
4: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
8: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
9: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
8: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
9: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 96 039 39.
10: सौभद्र या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या आवाजात. पदरचना आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.

सौभद्र या नाटकासाठी आपण ऐकत होतात रामदास कामत यांना. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकता आहात.

0: मालती पांडे यांनी गायलेले स्वयंवर या नाटकातलं पद आपण ऐकलं. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.
1: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
2: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08.
1: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
3: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू, 1 BHK 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
3: बुकिंग सुरू.
5: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
6: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
5: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
7: आदेश ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा.

0: अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात प्रसाद सावकर यांनी गायलेलं मानापमान या नाटकातलं पद, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं.
4: Yeah.

0: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळच्या 11:32 झाली आहेत. सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. याचं सूत्रनिवेदन केलं आहे मानसी मोघे यांनी.
1: श्रोते हो नमस्कार. आज 8 जून. आता अनेक घरांमध्ये नवीन प्रवास सुरू होईल. दाराजवळ ठेवलेलं नवं दप्तर, नव्या पुस्तकांचा गंध, गणवेशाचं नवीनपण सगळं तयार असेल. काही जणांना नवीन गाव, नवीन शाळा, नवे मित्र यामुळे थोडी भीती आणि गोंधळाची अवस्था असेल. पण मित्रांनो, याकडे आपण नवीन संधी म्हणून पाहूया. रुळायला थोडा वेळ लागेल, पण इतरांचं ऐकून घेऊन आत्मविश्वासानं पुढे जाऊ. अशानं मैत्री घट्ट होईल. जुन्यांनी नवीन मित्राला सोबत घेणं, कोणालाही न हिणवणं, टर न उडवणं हा आपला पहिला संस्कार. अभ्यासाच्या वह्या, चांगले विचार यांची देवाणघेवाण करूया. एकमेकांचा हात धरून पुढे जाण्यात खरा आनंद आहे. आदर्श विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकांना आदर देण्याबरोबरच शाळेचे शिपाई, स्वच्छता करणारे मामा मावशी यांच्याबद्दल कृतज्ञता हवी. शाळा आणि परिसर स्वच्छ सुंदर ठेवायला आपण तत्पर राहू.

श्रोते हो, छोट्या गोष्टीतून मुलं घडत असतात. जसं की शाळेसाठी उद्याची तयारी आजच करणं, आपला बिछाना सुंदर ठेवणं, मोजे, बूट, छत्री, रेनकोट सगळ्या वस्तू तयार ठेवणं, वस्तू जागेवर ठेवणं, आजोबांना हवी असलेली गोष्ट पटकन आणून देणं, रोजचा अभ्यास रोज करणं, एखादा श्लोक पाठ करणं वगैरे. महागडे गॅजेट्स, ब्रँडेड दप्तर याचा हट्ट न धरता उपलब्ध साधनांचा वापर करणं हा गुण आहे. डब्यातलं अन्न इतरांना देऊन वाटून नंतरच पूर्ण संपवणं हाही गुणच. स्पर्धेमध्ये स्वतःच्या यशावर आनंदी व्हा आणि दुसऱ्यांच्या यशासाठी टाळ्याही वाजवा. जिंकणाऱ्याचं मनापासून अभिनंदन करणं हीच असते खिलाडू वृत्ती. वादाचे कितीही प्रसंग आले तरी आपली भाषा नेहमी सुसंस्कृत गोड हवी. पुस्तकातले धडे कदाचित विसरतीलही, पण शाळेच्या प्रवासात घडलेला माणूस आयुष्यभर सोबत राहील

श्रोते हो, आज आपण शाळेतल्या प्रवासाला निघालोय. मुलं पालकांचं पाहूनच शिकत असतात. वेगळे संस्कार करण्याची खरं म्हणजे काहीच गरज नसते. पालकांनो, मुलांना पुढे जायला आपण प्रेरणा देऊया, पण ओझं वाहून त्यांचे खांदे दुखतील, त्यांचा आनंदच विरून जाईल इतकंही नको. प्रत्येकाचं आकाश आणि फुलण्याची वेळ वेगळी असते. मुलांना प्रश्न विचारायला, अपयश आलं तर पचवायला शिकवावं, यामुळे पुन्हा उभं राहायचं धाडस शिकतील ती. मोठ्या व्यक्तींचा आदर, दोन मोठ्या व्यक्ती बोलत असताना मध्येच न बोलणं, हे शिष्टाचार पाळणं त्यांना शिकवूया. यामुळं चांगलं ऐकण्याची त्यांची क्षमता वाढेल. आपल्या वस्तू इतरांना देणं, वाटणं हे व्हायला हवं. शेअरिंग केअरिंग अर्थात देवाणघेवाण असेल तर जीवनात सोपेपणा येतो. पेशन्स अर्थात एखाद्या गोष्टीची वाट पाहायला जरूर शिकावं. मनात आलं की लगेच सगळं मिळतं असं नसतं ना, हेही शिकवायला हवं. मुलांना नवीन शिक्षक, नवीन वातावरण याचं दडपण वाटू नये म्हणून मनमोकळा संवाद करायला हवा. आज शाळेत काय आवडलं, काय कठीण वाटलं यासाठी मुलांना बोलतं करावं. पालकांचा भावनिक आधार मुलांचा आत्मविश्वास वाढवतो.

श्रोते हो, प्रत्येक पालकाच्या मनात एक न बोललेली प्रार्थना कायम असते, माझं मूल खूप मोठं व्हावं. पण मोठं होणं म्हणजे नेमकं काय? फक्त गुणपत्रकातले आकडे की आयुष्याच्या पुस्तकातली माणुसकी? 100 पैकी 100 गुण मिळवणं कदाचित शक्य आहे, पण 100 पैकी 100% माणूस होणं हीच खरी परीक्षा असते. आपल्या कामात त्यांना सहभागी करूया, त्यांचे मार्गदर्शक होऊन त्यांचे मित्र होऊया आणि त्यांना सक्षम करूया. यातूनच मुलं पुस्तकं जपण्यासाठी ती त्यांना सुंदर कव्हर घालतील, आपलं दप्तर भरतील, बूट गणवेश छान ठेवतील. अशातूनच हळूहळू मुलं सक्षम होतील. आपण त्यांना खुलवूया. कधी ती छोटा मोठा हिशोब करतील, आजोबांची पेन्शन आणायला, वृद्धांना रस्ता चालायला मदतही करतील. त्यासाठी गरज आहे त्यांना प्रेमानं समजून घेण्याची. मगच मुलं मी पासून आपण पर्यंतचा प्रवास सहज करतील.

श्रोते हो, शाळेतल्या प्रत्येक बाकावर बसलेलं मूल फक्त विद्यार्थी नसतो, ते एक सुरू झालेलं कथानक असतं ज्याचा शेवट कुणालाच माहीत नसतो. शिक्षक हे त्या कथांचे पहिले वाचक असतात. प्रत्येक मुलामधली वेगळी क्षमता शिक्षकांना बरोबर कळते, मग त्यातले विराट सचिन आपल्यासमोर येतात. प्रत्येकाचा साचा मूस याचा अंदाज शिक्षकांना बरोबर असतो. ज्याच्या त्याच्या आतून मग एखादा कवी, शिल्पकार, चित्रकार, खेळाडू, शिक्षक असे पैलू शिक्षकांना बरोबर दिसतात. मला तर वाटतं शिक्षक हे विविध संसाधनांचे द्वारपाल असतात आणि मुलांना माहिती देत असतात. यातूनच मुलं तयार होतात. श्रोते हो, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार असतो.

श्रोते हो, शिक्षक हे ज्ञानाचे स्रोत नसून राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या ज्ञानाच्या संस्कारांच्या शिदोरीतून एक प्रगतीशील, नैतिक आणि सुंदर समाज आकाराला येतो. डॉ राधाकृष्णन यांच्या मते शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. श्रोते हो, सत्य, समता, न्याय, बंधुता यांचे धडे शिक्षक शिकवतात. त्यातूनच मुलं जबाबदार नागरिक बनतात आणि आपलं राष्ट्र बळकट होत असतं. आपल्या शिक्षकाकडे राष्ट्रनिर्माता म्हणून पाहायला हवं, कारण आजचा विद्यार्थी उद्याचा नेता, शास्त्रज्ञ, सैनिक, शेतकरी, समाजसेवक आहे आणि त्याला घडवणारी व्यक्ती शिक्षक असते.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. याचं सूत्र निवेदन केलं होतं मानसी मोघे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 मेगाहर्ट्स या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. दुपारचे 12 वाजतायत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तदनंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेनासं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो

0: ती गोष्ट असते प्रसन्नता ती. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली, लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे, आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाही. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आहे पण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो
0: निश्चितपणे. आणि प्रसन्नता राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास दिले. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्या कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय, पण प्रसन्नतेला चिकटा, तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे.
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टीला समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं? विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक ऍस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात, जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय? तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द

0: आपण ऐकतो विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो, किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आदली कुणीही करत नाही, मला त्रास झाला नाही पाहिजे, एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा, तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं बाबा. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिलेले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगितलं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योगसाधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योगसाधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम.

0: राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय की अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे पाच यम आहेत किंवा हे पाच गोष्टी तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय चोरी करायची नाही, सत्य म्हणजे काय खोटं बोलायचं नाही, अहिंसा म्हणजे काय हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतात बघा काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलंय त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे, पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं आहे, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान असे पाच त्यांनी नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे, नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही, त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ काळ देश काही संबंध नाही, कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात, अहो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना,
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केलं.
0: महत्वाची गोष्ट काय आहे, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं, आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज, भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना, तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो,
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं. हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानंतर काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा, बौद्धिकांसाठी कोणी काम करतं का,
1: पोटासाठी,
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवला आणि बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली सगळी, ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. त्याच्यानंतर आहे श्वास, त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची, नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली, आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का,
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना, आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात, आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातले लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. बरं, हा पडावा म्हणून तुम्ही करताय का, अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो, आणि आतून झालेले फरक असतात ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा, ते पॅच केव्हा तरी गळून पडणार
1: आहे.
0: त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहे लोकांना, शैली नाहीच राहिलेली काय, जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप छोप्या छोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: बट मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधना सांगितलेले आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: हो, ते एक अवस्था आहे.

0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेला आहात. समाधी काय अवस्था आहे? ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो? अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिलाय तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची. काय इच्छा असो नसो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ की न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतो, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं? डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधनं काय घडतं? युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं? मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो? आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं? ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही, सगळे एका वेळेला, ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ती ढाल करतात. तसंच आपलं मन आहे. मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय? सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं? तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय? की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाहीये? याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी एका काळी कसं होतं? एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असे, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही. एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झालाय. पूर्वीच्या काळी कसं होतं? डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक काय? डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझेही पाळतात पण मुलं नकोत. याने काय होतं? तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो? अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं? ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो? बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो. हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही

0: करायला गेला एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडस शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा 10 आकडे मोजायचे
1: उलटीकडून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडेलोट झाला की संताप होतो. संताप जेव्हा व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणलं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोड्या रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, मोमेंटीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असू शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊ शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालंय का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही काय कुठलेला रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे.

0: जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्ट कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
1: मी काहीतरी
0: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅडलक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे. अग्रीड.
1: बरोबर.
0: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो, प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
1: तर तुम्हाला
0: तर तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
1: हे महत्त्व,
0: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझनने माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केल्यावर तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय? की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा, रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे. आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय. इथून सुरुवात आहे जेलसी. त्या ईर्षेमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे? स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज मी कुठे आहे
0: आणि उद्या कुठे असणार आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे.
1: ते आपल्या हातात असतं,
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही धनुष्य बाण बघितलेलं आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं?
1: ताणावर
0: दोरी ताणावी लागते. बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच.
1: प्रॉब्लेम इथे पूर्वावस्थेत येणं
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येतं?
0: निश्चितपणे येतं. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची तशी, मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं. ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते? आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच
0: नाही. सगळं तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे. ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्याचं. तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा. आपण किती वेळा जगतो वर्तमानात? आपल्या भूतकाळाचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे. तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात. साधी गोष्ट आहे. रडणारे मुलाला विचारत ना, अरे काय रडतो रे बाबा तू? मुलं हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालगोजे करतो पुढे जातो.
1: बरोबर.
0: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पाने तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं, किती लहान व्हायचं, हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे? तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्पवशात. माझा संकल्पच चुकीचा आहे.

0: आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वशिष्ठ केव्हाच आहे? रामायणाच्या काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहे, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ज्याला होतात, आणि त्याला त्यांनी उपचार काय दिलाय? औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात, मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: आहे 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचे कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलत ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचा आनंद घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते सकाळी 5 जे काही असेल ती, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान, पूर्वीचे आणि आताचे,

0: इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत. त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक, तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. त्यामुळे आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळता येत. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते, तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची दुपारी 12, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, दुपारी 1 जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खायलाच वेळ मिळाला नाही, मला काय करू, काय करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा, रात्री एक काय तुमचं जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर,
0: बरीच लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
1: ते लक्ष सगळं त्या टीव्हीकडे किंवा स्क्रीनकडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काय उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार?
1: बरोबर,
0: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली हे पूर्ण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
1: बरोबर,
0: बसला ना बस म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा, कोणी पत्र पाठवलीत. आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. आता पण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं,
0: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगलाची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
1: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण आहे ते तुम्हाला सांगता येते?
0: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे, दिल मांगे मोर आहे, त्यात समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही दोन पाहिजेत, माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या, घर मोठं पाहिजे, 6 घर पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय पसरून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणते, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या, एन्झायटी लेवल कमी होतेच होते बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने,

0: स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे? सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे? दोघा नाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं जे उघड्यामध्ये पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला यायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात. अरे माझ्याकडे लक्ष दे, तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्व्हॉल्व्ह होता. स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोकं तर आत डोकं.
0: एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काय भरलेलं आहे, प्रचंड मोकळं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो. किनारे करू म्हणतो ना आपण, मग मनातले विचार ना किनारे करा. डोळे मिटून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा पण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं एन्झायटी कमी करणं साधं सोपं. एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डोळे उघडल्यानंतर
1: निश्चितपणे त्याला कॅथार्सिस विमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वतंत्र आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योग करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घ्यायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं, माझी परिस्थिती जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग, हा लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, जे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट घालतो झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली, वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली.

0: हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन त्याच्या मागे धावताना दिसतात.
1: तरुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज.
0: हो,
1: टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचं आहे,
0: बरोबर,
1: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता? अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराइज. प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि म चा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्याने काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
0: बरोबर.
1: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला वेळ असेल कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकांमधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे ती. शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन और देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
0: खरंय.
1: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
0: नक्कीच. आणि या वर्षाची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
1: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण ज्याला लहान असतो आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
0: मला
1: आता मोठं व्हायचंय. मोठं आलं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव्ह 50, 50 पुढे तुम्ही जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेध लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं? मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा, 72 वर्षाचा, 75 वर्षाचा, तरी पण मी किती छान दिसतोय.
0: हा
1: एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून हा खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
0: ओके.
1: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो? ते एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढाय, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली. 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारची कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वरून साधना करणारे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ती कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं.
0: क्या बात,
1: दे आर विथ देमसेल्स.

0: एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत.
1: हा
0: खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरंय खरंय.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाहीये, पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अग काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
2: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल। शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन। आणि आता बातम्या विस्तृतपणे। ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे। केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं। नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला। या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले।
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो। कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके।
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती। सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे। दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते। तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल। दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे। पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली। या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत, ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात। राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे। दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील। या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं।

स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी

अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12 परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी

काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये

0: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते किंवा एखादी संधी हातातून निसटते किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात

करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी। मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते। रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो, पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते, पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात। निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही, बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय। माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं। आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो। आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो। विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात। पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो। एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय। पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते। म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे। आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते। सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो, एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत। म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो। आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागेत, पण वास्तव वेगळं असतं हो। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते। खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते। पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवहीन असतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो। पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात।

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न

अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत. अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत. अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: तिची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक?
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
5: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
4: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
6: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
7: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी

0: खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा, असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे.

रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

0: गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाजवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन?
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वाजता आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: संस्कृतीस आपल्या नवनवनित देणारी
1: बहुजन हिता।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं, देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो. सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉ पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती, परंपरा, जतन, संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही, तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही, तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत, तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही, तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचंय, पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे, विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दफ्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले आहे. जसं आपलं आयुर्वेद असेल, योग असेल, हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही, तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय, तर संस्कृतीचे रक्षण

0: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला. याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
1: मागच्या बारा वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपलं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा, या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागलाय, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर, भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्प्रस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे, जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम, इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित जोड करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
0: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या. या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
1: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या. आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा इथनं आपण सन्मानाने परत आणले आहेत. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
0: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली. या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
1: पंतप्रधानांनी हे जे काही पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आहे. आणि वसाहतवादी जी काय मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो. आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्याय प्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी. त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपथ ते कर्तव्यपथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता. त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना, आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
0: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
1: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचा

0: अतिशय सुंदरमय हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट अँड ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश प्रगत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळच्या 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 8 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. टिकविता संपत्ती जलाची, वाढेल शान राष्ट्राची. सुविचार पुन्हा एकदा. टिकविता संपत्ती जलाची, वाढेल शान राष्ट्राची. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयविशेषज्ञ डॉ महेश भाबर यांची अल्मिनो आधारित सध्याचं शेतीचं नियोजन याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीपाची सुरुवात झाली की आपल्याला शेतीचं नियोजन योग्य पद्धतीनं असणं अतिशय महत्वाचं असतं. गेले काही दिवसांपासून आपण अल निनोचा प्रभाव आपल्या कृषी क्षेत्रावर होतोय हे आपल्याला जाणवतंय, किंवा दरवेळेस आपण कुठून ना कुठून तरी या गोष्टी ऐकतोय. पण ही गोष्ट घाबरण्यासारखी नाहीये. जर व्यवस्थापन योग्य पद्धतीनं असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतो हे तुम्हाला तर माहिती आहे, कारण ही आपत्कालीन परिस्थिती आपल्याला नेहमीची झालेली आहे. आपल्याला फक्त शेतीचं नियोजन करत असताना व्यवस्थापनाच्या बाबीवरच लक्ष देऊन चालणार नाही, तर भविष्यामध्ये बाजारपेठेचं सुद्धा नियोजन आपल्याला योग्य पद्धतीनं करावं लागतं. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला आपत्कालीन नियोजन हे करावंच लागतं. तयारी जर योग्य असेल तर आपण याच्यामधून सहजरित्या मार्ग काढू शकतो. तरीही आपल्याला यावेळेसचा खरीप थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. तर ती तयारी कशी केली पाहिजे, शेतीचं नियोजन कसं असलं पाहिजे, पाऊस कमी जरी असेल, अनिश्चित जरी असेल, उशिरा जरी आला असेल, तर योग्य नियोजन असेल तर कशा पद्धतीनं आपण धीराने या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर महेश बाबर सर. बाबर सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: बाबर सर, अल निनोचा प्रभाव आहे हे तर आपल्याला माहीत आहेच, पण त्यापेक्षाही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक नियोजन करायचंय. हे नियोजन जर काळजीपूर्वक असेल तर आपल्याला हा खरीप जास्त फायद्याचा पण होऊ शकतो, म्हणजे प्रभाव उलटाही पडू शकतो. मग सुरुवातीच्या ह्याच्यामध्येच आपल्याला हा कमी पाऊस आहे, धोका कमी असणारी पिकं निवडायच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे शेतकरी बंधूंनी, याविषयी काय सांगाल?
1: याच्यामध्ये योग्य पीक आणि पिकामधील योग्य वाण, कमी कालावधीची पिकं, असं जर आपण योग्य नियोजन केलं तर आपण प्रतिकूल हवामान परिस्थिती जरी असेल तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित उत्पादन आपण घेऊन आपलं अर्थार्जन चांगलं ठेवू शकतो.
0: खरंय. नेमकं हे अल निनोचा प्रभाव काय होणार आहे, एक भीतीसाठी नाही माहितीसाठी म्हणून काय सांगाल शेतकरी बंधूंना?
1: याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्रातलं आव्हान असेल तर पावसाचं योग्य वेळी आगमन आणि सरासरी एवढा जर पाऊस पडला तर आपल्याकडे पीक परिस्थिती ही चांगली राहती. परंतु यावर्षी पावसाचं थोडंसं एल निनोचा प्रभाव राहणार आहे असं हवामानाचा अंदाज आहे.

0: IMD-चा विभाग जो आहे, तर त्यांनी हवामान अंदाज दिलेला आहे की यावर्षी थोडासा अनियमित पाऊस होऊ शकतो किंवा उशिरा पावसाचं आगमन होऊ शकतं, किंवा जरी पाऊस सुरू झाला तरी त्याच्यामध्ये खंडसुद्धा पडू शकतो. तर यासाठी त्यांनी काही आपल्याला उपाययोजना ज्या केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, किंवा जे आपण शेती करताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती जर आपण आत्ता सुरुवातीला जर आपल्याला हा धोका माहिती आहे तर त्यानुसार जर आपण योग्य नियोजन केलं तर आपल्याला त्याच्यात सामोरं जायला काही अडचण येणार नाही.
1: अगदीच खरं आहे. मला वाटतंय दरवेळेस पेरणीच्या दरम्यान शेतकरी बंधू पाऊस पडला की घाईनं पेरणी करतात. यावेळेस चांगला काळ मिळालाय बीजप्रक्रिया करायला, उगवण क्षमता चाचणी बघायला किंवा माती परीक्षण करायला. म्हणजे हा काळ हा चांगल्या पद्धतीनं घेतला तर भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे हे किरकोळ गोष्टी शेतकरी बंधूंनी आता केल्या तर भविष्यात आपल्याला बरेचसे अडचणी येणार आहेत, त्याला सहजरित्या तोंड देता येऊ शकतं. आणि ही गोष्ट काही शेतकऱ्यांसाठी नवीन नाहीये. म्हणजे गेल्या वर्षी पाऊस अति झाला होता आणि ह्यावर्षी आपल्याला कमी पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं सामोरं जायचंय. पण ह्या काळामध्ये कमी पाण्यामध्ये किंवा असं जर काही दुष्काळ पडला, खंड पडला, तर पिकांची योग्य निवड किंवा वाणांची योग्य निवड होणं महत्वाचं आहे. मग ती कशी केली पाहिजे, किंवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करत असेल तर कशा पद्धतीची पिकं असणं गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पेरणीची पद्धत आहे ती ठरवली पाहिजे. जर रुंदसरी वरंबा पद्धत जर आपण वापरली, म्हणजे BBF टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, तर ते जर पेरणीसाठी आपण वापरलं तर जास्त पाऊस जर झाला तर त्याच्यातलं पाणी निचरा होऊन सरीमध्ये येऊ शकतं. जर कमी पाऊस झाला तर त्याच्यामध्ये वरंब्यामध्ये त्याची ओल साठवून ते पिकाला पाणी उपलब्ध करून देऊ शकतं. त्यामुळे आम्हाला विद्यापीठाने सुद्धा यावर्षी शिफारस केली की सगळे पेरण्या आहेत त्या रुंदसरी वरंबा पद्धतीनंच करा, जेणेकरून आपल्याला पाऊस कधी अचानक जास्तही पडू शकतोय किंवा त्याच्यामध्ये खंडही पडू शकतोय, ही अनियमितता टाळायची असेल तर आपल्याला थोडंसं BBF पद्धतीनं हे करणं किंवा पिकाचे जे रोपांची संख्या आहे ती मर्यादित ठेवणं, म्हणजे टोकन पद्धतीनं जर हे केलं तर कमी रोपांची संख्या आणि पाणी उपलब्ध चांगलं होईल आणि उत्पन्न आपल्याला पाहिजे त्यापेक्षाही चांगलंही मिळू शकतं. तसंच काही मल्चिंगचा वापर जर करता आला आपल्याला तर तोही याच्यामध्ये केला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवता येईल.
1: बरं,
0: आता याच्यामध्ये पिकं आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त आहे ते भाताचं एक पश्चिम भागामध्ये पीक आहे. भातवाल्यांना जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो कारण पाऊस आपल्याकडे लागणीचा भाताचं क्षेत्र जास्त
1: आहे,
0: मग पाणी जर कमी पडलं तर त्यांना आणखी त्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल. तर त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्थित साठवणूक किंवा मग शेवाळं होऊ नये म्हणून उपाययोजना करणं किंवा चारसूत्री पद्धतीनं भात लागवड करणं, जेणेकरून अंतर वगैरे व्यवस्थित होईल आणि पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. अशा पद्धतीनं पिकांची निवड करायची. याच्यामध्ये भाताचं सुद्धा कमी कालावधीचं जे असेल वाण तर तो निवडावा. याच्यामध्ये आता इंद्रायणीचा जास्त कालावधी आहे आपल्याकडे, पण फुले समृद्धीचा थोडासा कमी कालावधी आहे. तर ते जर फुले समृद्धी जरी घेतलं तरी सुद्धा त्याचा कालावधी कमी होऊन, कारण जे अंदाज आहे यलनिनोचे तर तो जून आणि जुलैमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल पण तो अनियमित पडेल म्हटले, आणि ऑगस्टमध्ये खंड पडेल असं आहे. आणि जो रिटर्नचा मान्सून आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा तर तो भरवशाचा नाही असं सांगितलंय. म्हणजे जरी तो सकारात्मक आपल्याकडे यलनिनो असेल तरी पण त्याची खात्री आत्ता देणं शक्य नाही, तर त्यामुळे त्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. सोयाबीनची पिकं आपण जर निवडणार असू तर त्या सुद्धा कमी कालावधीचं जे वाण आहेत तर ते जर निवडल्या तर आपल्याकडे सुधारित वाण आहेत, फुले संगम आहे, फुले किमय आहे, फुले दुर्वा आहे. तर याच्यातला जो कमी कालावधीचा आहे फुले दुर्वा तो जर निवडला तर उत्पन्नही चांगलं मिळेल आणि आपल्याला कालावधी कमी करता येईल. जर कोरडवाहू भागाकडे आपण गेलो तर याच्यामध्ये बाजरी किंवा तूर मूग अशी जर पिकं घेतली तर पीक पद्धतीत पण थोडासा बदल होईल आणि आपल्याला कमी कालावधीमध्ये पण उत्पन्न चांगलं घेता येईल.
1: अगदी खरं. नियोजन म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल करायचा आहे, वाणांच्या निवडीमध्ये बदल करायचा आहे. म्हणजे 30-30 वाण न घेता जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपल्याला योग्य ते नियोजन पेरणीचं करायचं आहे आणि हे सहजरित्या आपण करू शकतो आणि याच्यातून मार्ग काढू शकतो. पेरणी अतिशय महत्वाची आहे. सध्याचा काळ बघितला तर काही काही ठिकाणी आता खूप वादळी आणि जोरात पाऊस पडतोय. हा पाऊस पेरणी योग्य आहे का, आणि नसेल तर पेरणी कधी करणं शेतकऱ्यांनी अपेक्षित आहे?
0: आता जो पाऊस पडतोय तर तो मोसमी पाऊस नाहीये, हा वादळी पाऊसच पडतोय. तर त्यामुळे आता पेरणीसाठी कोणतीही गडबड करू नये शेतकऱ्यांनी. साधारणतः केरळमध्ये 10 जून पर्यंत आगमन होईल असं अपेक्षित आहे, तर आपल्याकडे 15 जून पर्यंत येईल. आणि खरीपाचा तसाही आपला पेरणीचा कालावधी आहे पिकांचा, तो 15 जून ते 15 जुलै पर्यंत आपण पेरणी करू शकतो.
1: त्याच्या

0: मध्ये फक्त 80 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्याकडे पडला योग्य प्रमाणात ओला असेल तर तेव्हाच आपल्याकडे पेरणी करणं गरजेचं आहे.
1: सर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण मगासपासून सांगतोय की पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. जून जुलैला पाऊस अनियमित पडू शकतो, ऑगस्टमध्ये पाऊस खंड आणि नंतर रिटर्नचा मान्सूनची पण अनिश्चितता आहे. म्हणजे थोडंसं यावर्षी अनिश्चितता ही ठरलेलीच आहे पावसाच्या बाबतीत आणि हा तयारीचा काळ आहे आपला जो आता आपल्याकडे हातात आहे तो. मग या दरम्यान पाण्याचं व्यवस्थापन करताना कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे, म्हणजे संरक्षित पाणी किती महत्वाचं आहे या खरीपासाठी?
0: खरं तर खूप महत्वाचं आहे पाण्याचं नियोजन आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर जलसंधारणाची योग्य काळजी घेतली किंवा तशा जर उपाययोजना केल्या की उताराला आडवी पेरणी करणं असेल किंवा ठिबक सिंचनाचा वापर करणं असेल किंवा स्प्रिंकलरचा वापर करणं असेल तर या गोष्टी किंवा मल्चिंगचा वापर करणं असेल या जर गोष्टी केल्या तर आपण पाण्याचं योग्य ते नियोजन आपण करू शकतो. जर आपल्याला पावसाला आणखी वेळ आहे तर आपण सारे घालून किंवा चर शेतामध्ये घालून आपण जास्तीत जास्त पाणी आपल्या शेतात कसं राहील यासाठी काही उपाययोजना आपण आत्ता करू शकतो जेणेकरून हा जो वादळी पाऊस पडणार आहे तो आपल्या शेतामध्ये जास्त पाणी टिकून राहील.
1: बरोबर, म्हणजे पडणारं पाणी त्याला थांबवायचं आहे आणि त्याला मुरवायचं आहे, म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब हा आपल्या शेताच्या बाहेर जाणार नाही याची काळजी शेतकरी बंधूंनी घेणं गरजेचं आहे. आत्ता गरजेचं आहे ते वॉटर मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपण पेरल्यानंतर आपल्याला काढणी पश्चातपर्यंत आपल्याला पाण्याची गरज राहणार आहे. पिकांच्या योग्य अवस्थेनुसार आपल्याकडे पाणी किती उपलब्ध आहे, कुठली पिकं कशी निवड केली पाहिजे याविषयी थोडंसं कसं सांगेल की कुठल्या काळामध्ये पाणी आपल्या पिकाला जाणं महत्वाचं आहे या पावसाच्या अनिश्चिततेनुसार?
0: आता याच्यामध्ये पेरणीच्या वेळी एक चांगली ओल आपल्याला गरजेची आहे.
1: बरोबर,
0: याच्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आपल्याला पाणी गरजेचं आहे आणि फुलोरा आणि पीक म्हणजे सोयाबीन असेल तर शेंगा भरणी किंवा भात असेल तर फुलोरा आल्यावर भात जे भरण्याची प्रक्रिया असते तर तेव्हा पाऊस खूप आवश्यक असतो. म्हणजे तेव्हा पाणी ओलावा जमिनीत असेल तरच तुमचं उत्पादन चांगलं मिळू शकतं. तर त्यावेळी आपल्याला पीक फुलोऱ्यात असल्यापासून ते काढणीपर्यंतच्या दरम्यान पाण्याचं योग्य नियोजन करणं फार गरजेचं आहे.
1: याच्यामध्ये माती महत्वाची आहे आणि मातीबरोबर खतं पण महत्वाची आहेत. योग्य खतांचं व्यवस्थापन झालं तर आपण सहजरित्या पाण्याचं पण बरंचसं मॅनेजमेंट करू शकतो. मग माती आणि खतांचं व्यवस्थापन कसं असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं एकात्मिक खत व्यवस्थापन किती गरजेचं आहे आताच्या काळामध्ये?
0: आता याच्यामध्ये शासन सुद्धा खूप सजग राहून म्हणजे हे अवेअरनेस कॅम्पेन वगैरे जागरूकता अभियान सुरू केलेत. 22 तारखेपासून आपल्याला संतुलित खतं वापराच्या संबंधी गावोगावी जाऊन आपण हे अभियान राबवतोय की योग्य प्रमाणात खतं वापरा. रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालाय किंवा जैविक घटक जमिनीतले कमी झालेत. तर या आपण अभियानादरम्यान आता 1 तारखेपासून 1 जून ते 30 जून हे खेती बचाव अभियान आता शासनानं केंद्र शासन राज्य शासन दोन्हीचे कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ एकत्रितपणे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन याबद्दल माहिती देणार आहे की आपल्याकडं मातीची तपासणी करून घ्या आणि मातीच्या तपासणीच्या आधारावरती उपलब्ध रासायनिक खताची मात्रा किती आहे त्यानुसार योग्य तेवढीच फक्त रासायनिक खत मात्रा द्यायची आणि जे रासायनिक खतं आहेत तर ते उपलब्ध होत नाहीत पिकांना, ते उपलब्ध होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जैविक घटक असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला जैविक खतं जेवढी देता येतील तर ती आपल्याला सुरुवातीपासून जर आपण दिली तर ते रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यास किंवा पिकांची जोमानं वाढ होण्यामध्ये त्याचा चांगला सहभाग राहू शकतो.
1: अगदी खरं. मग याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा सहभाग किती असला पाहिजे?
0: सेंद्रिय खतांचा 60 ते 70% सहभाग असणं खूप गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये आता रासायनिक घटक आहेत पण ते पिकांना उपलब्ध होत नाही कारण जीवाणू कमी पडतात. तर यासाठी आपल्याला हिरवळीच्या खतांचा वापर असेल, कंपोस्टचा वापर असेल, शेणखताचा जास्तीत जास्त वापर, कोंबडी खत किंवा कारखान्यावरची मिळणारी मळी आहे ती योग्य प्रमाणात जर प्रक्रिया केली तर ती आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक म्हणून काम करते.
1: सर आत्ताचा काळ आहे तो शेतकरी बंधूंचा तयारीचा काळ आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग या दरम्यान अजूनही काही शेतकऱ्यांनी माती परीक्षण जर केलं नसेल तर त्यांनी करणं किती महत्वाचं आहे आणि त्याचा किती फायदा होईल भविष्यात?
0: खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला जर माती परीक्षण केलं तर आपल्याला आपल्या जमिनीचा सगळ्या उपलब्धता घटक किंवा जे द्यायचं आहे खताचं व्यवस्थापन जे करायचंय तर त्याच्यावरती पूर्ण अवलंबून आहे. तर जमीन आपली हलकी आहे, भारी आहे, त्यातले घटक जर आपल्याला लक्षात आले तर आपण त्याचं योग्य प्रमाणात त्याला खत व्यवस्थापन आणि पाणी

0: व्यवस्थापन करू शकतो। त्यामुळे आता अजूनही आपल्याकडे वेळ आहे, जरी माती परीक्षण आता केलं आणि त्यानुसार जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला पीक उत्पादन घेणं चांगलं होईल।
1: या दरम्यान हा पाऊस जो अनिश्चित आहे, या दरम्यान कीड रोगांचं प्रमाण किती वाढू शकतं आणि काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: एल निनोमध्ये आपल्याला हे सांगितलंय की अनियमितता राहील पावसाची, तापमान वाढ राहील आणि आर्द्रता वाढली की आपल्याकडे पिकांवरती कीड आणि रोगांचं जास्त प्रमाण येतं। तर याच्यामध्ये प्रामुख्यानं तुडतुडे, मावा आणि बुरशीजन्य रोग याचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो आणि पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर याच्यामुळे घटू शकतं। तर आपल्याला याचंच योग्य नियोजन करण्यासाठी आता सुरुवातीला सुद्धा शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया पिकांना करणं खूप गरजेचं आहे। बियाणं घेतानाच बीज प्रक्रियेचे सुद्धा रासायनिक आणि जैविक दोन्ही घटक हे आपण खरेदी करावेत आत्ता वेळ आहे तर, आणि रासायनिक प्रक्रिया आत्ता करून ठेवली तरी चालेल। पेरणीच्या सुरुवातीला फक्त जैविक घटकाची प्रक्रिया केली तर आपल्याला या कीड रोगापासून सुद्धा पिकाला वाचवता येऊ शकतो। म्हणजे पीक जर सुरुवातीलाच या जैविक बुरशीनाशक किंवा जैविक बीज प्रक्रियेमुळे जर सक्षम जर पीक जर उभं राहिलं तर त्याला कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही। आणि जेव्हाही याच्यामध्ये कीड रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येईल तर त्यात योग्य प्रमाणात आपण जर फेरोमेन ट्रॅप्स लावले, त्याच्याशी संबंधित जे लूर मिळतात ते बाजारातून उपलब्ध करून घेऊन जर आपण एकरी जे प्रमाण आहे 4 फेरोमेन ट्रॅप किंवा काय, तर त्यानुसार आपण जर योग्य प्रमाणात फेरोमेन ट्रॅप लावले तर त्या किडीपासूनही आपल्याला संरक्षण मिळू शकतं। याच्यामध्ये एक चिकट सापळे पण लावणं गरजेचं आहे, कारण ह्या वातावरणामध्ये तापमान वाढलं की मावा आणि तुडतुडे जास्त प्रमाणात येतात। तर फेरोमेन ट्रॅप सोबतच आपल्याला चिकट सापळे निळे आणि पिवळे, तर पिवळे जास्त आकर्षित करतात मावा तुडतुड्याला, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर याच्यापासून संरक्षण मिळू शकतं।
1: खरं सर, आपण ह्या ज्या आतापर्यंतच्या गोष्टी सांगितल्या त्या मला वाटतं दर हंगामामध्ये आपले शेतकरी करतच असतात, म्हणजे पिकांची योग्य निवड असेल किंवा पेरणीच्या दरम्यान कशी काळजी घेतली पाहिजे, किती जमिनीमध्ये ओल असली पाहिजे ह्याचा, किंवा पाणी व्यवस्थापन किंवा खतांचं व्यवस्थापन शेतकरी बंधू हे नेहमीच करत असतात। म्हणजे आता शेतकऱ्यांमध्ये तेवढा अवेअरनेस आलेला आहे की आणि तेवढे प्रगतिशील आत्मनिर्भर शेतकरी झालेत की ह्या सगळ्या गोष्टी करतायत, फक्त थोडंसं यावर्षी आपल्याला काळजीपूर्वक करायचंय एवढंच काय ते आपल्या हातात आहे। ह्या दरम्यान महत्वाची सूचना काही राहील शेतकरी बंधूंना? पाऊस पडतोय पण तो पाऊस वाहता पाऊस आहे, जिरता पाऊस नाहीये, मग काय सांगाल शेतकरी बंधूंना?
0: याच्यामध्ये पेरणीची गडबड न करता, म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आवाहन केलंय की 1 जून पासून जो पाऊस पडणारा आहे तो वादळी पाऊस आहे, तर 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणीचं नियोजन करणं योग्य राहणार नाही। तर तेवढा आपण संयम ठेवून आपण पेरणी करावी। दुसरं, चांगला पाऊस पडल्यावरच पेरणी करावी आणि पिकं निवडताना कमी कालावधीची पिकं निवडायची। दुसरं महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करायची आहे।
1: खरं
0: तर हे एक आहे।
1: आधुनिक तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे अशा काळामध्ये?
0: याच्यामध्ये ह्या बदलत्या परिस्थितीमुळे आणि हवामानामुळे शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न ते वेगळे आहेत, त्यानुसार आपल्याला महाराष्ट्र शासन असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल हे तांत्रिक सल्ला त्या परिस्थितीनुसार देत असतं। फक्त आपण तो योग्य वेळी त्याचं अवलोकन करून तो आपल्या शेतावरती वापरणं गरजेचं आहे। तर महाविस्तार AI ॲप जे आहे कृषी विभागाचं, तर याच्यामध्ये जर आपण रजिस्ट्रेशन आपलं असेल तर रोजचा रोज अचूक हवामानाचा अंदाज असेल किंवा कीड रोगाचं जे येणारं अंदाज असेल तर तोही त्याच्यामध्ये आपल्याला ॲपमध्ये दिला जातो। तसंच त्या कीड आणि रोगावरती आपल्याला कसं म्हणजे संरक्षण करायचं किंवा त्याच्यावर मात करायची, तर फवारण्या काय केल्या पाहिजे, ट्रॅप कोणते लावले पाहिजे, याचीही माहिती आपल्याला त्या ॲपवरती म्हणजे मिळणार आहे। तर त्यामुळे लोक शेतकऱ्यांना एक आवाहन आहे की त्यांनी हे महाविस्तार ॲपही वापरावं। तसंच आपलं कोल्हापूरला जे राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे तिथं ग्रामीण कृषी मोसम हवामान केंद्र सुद्धा आहे, तर त्याचे आठवड्यातून 2 वेळा मंगळवार आणि शुक्रवार हवामानाचे अंदाज आपल्याला सातारा जिल्ह्याला तालुका वाईज आपल्याकडे येतात। आपण त्यामध्ये शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन केलंय हवामान गटामध्ये प्रत्येक तालुक्याचं, तर तो जो येणारा सल्ला आहे आणि हवामानाचा पुढील आठवड्याचा अंदाज आहे, 5-5 दिवसांचा अंदाज आहे, तर तो बघून आपण शेतीतलं नियोजन हे करावं। त्याच्यामध्ये आपण तांत्रिक सल्ला सुद्धा दिलेला आहे की कोणत्या रोगाचं किडीचं प्रादुर्भाव होऊ शकतो आणि काळजी काय घेतली पाहिजे, तर त्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरावं।

0: आता सगळ्यांकडे फोन आहेत तर आपण शेतीसाठी त्या फोनचा योग्य वापर
1: करणं गरजेचं
0: आहे, गरजेचं आहे.
1: या दरम्यान आपण कृषी विभागाच्या अंतर्गत किंवा केव्हीकेएनच्या अंतर्गत काय काय उपाययोजना राबवतोय, शेतकऱ्यांमध्ये भीती न राहता एक सावधानता यावी म्हणून काय काय प्रयत्न सध्या सुरू आहेत?
0: याच्यामध्ये आता आपण हे खेत बचाव जे अभियान सुरू केलंय शासनानं, त्याच्यामध्ये हे सांगायचा प्रयत्न सगळ्या शेतकऱ्यांना राहणार आहे की हे हवामान बदलतंय, तापमान वाढतंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिकं घ्यायची आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव न होता आपल्याला पीक कसं वाचवता येईल किंवा कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त पिकाचं उत्पादन कसं घेता येईल, तर यासाठी आपण जागरूकता कार्यक्रम, त्याच्यासाठी काही प्रशिक्षण असतील, हे कृषी सेवा केंद्राचे जे काही कृषी सेवा चालक आहेत, केंद्र चालक आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. गावोगावी जाऊन आपण गट चर्चा करतोय, काही मेळावे घेतोय की ज्याच्यामध्ये लोकांना खरीपचं नियोजन आपल्याला सांगता येईल.
1: अगदी खरं, म्हणजे थोडक्यात आपल्याला शेतकरी बंधूंना हे सांगायचंय की जरी पावसाची अनिश्चितता असली तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्याचं जर योग्य नियोजन झालं तर नक्कीच आपण याच्यातून चांगला मार्ग करू शकतो. फक्त पेरणीसाठी घाई करता कामा नये, दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, त्यामुळं त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जो पाणीसाठा आहे त्या पाणीसाठ्यामध्ये आपण कुठली पिकं घेऊ शकतो याचा अंदाज बाळगणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की बीज प्रक्रिया, माती परीक्षण या जर गोष्टी केल्या तर भविष्यामध्ये आपल्याला हे अनिश्चितता आहे ती सुद्धा आपल्याला फायद्याची ठरू शकते, त्यामुळे त्या फायद्याच्या दृष्टीनं विचार करणं सध्या शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. आणि हे संकट शेतकऱ्यांना नवीन नाहीये, कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावंच लागतं आणि त्यातूनही आपला शेतकरी चांगला उभा राहतोय. सर, आवाहन काय करायला आपल्या शेतकरी बंधूंना जाता जाता त्याविषयी?
0: एकच आवाहन करेन की हवामानाचा अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार नियमित आपण जो सल्ला येतोय त्यानुसार आपण शेतीतलं नियोजन ठेवा. दुसरं, हे अनिश्चितता असल्यामुळे पीक विमा योजनेचा सुद्धा आपण फायदा घ्यावा. तिसरं जे आहे ते खतं बी बियाणं आहे ते वेळेवरती आपल्याला उपलब्ध करून ठेवा. नंतर आहे ते प्रमाणित बियाण्यांचाच वापर करा. आपण जे शेतकऱ्यांकडून वगैरे खरेदी करतो त्यापेक्षा बाजारातून प्रमाणित बियाणं घेऊन त्याचा वापर करावा. एकच पीक घेतलं तर थोडासा धोका जास्त असू शकतो, यामुळे मिश्र पीक पद्धतीचा, आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. आणि शेवटी गरजेनुरूप आपण स्थानिक कृषी तज्ज्ञ जे आहेत, कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा कृषी विद्यापीठाचे, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतील, तर यांचा योग्य तो सल्ला घेऊन आपण शेतीतलं नियोजन ठेवावं.
1: अगदीच खरंय, म्हणजे जसं सुरुवातीलाच आपण सांगितलं की जरी ही अनिश्चितता असेल तर कदाचित आपल्याला ही फायद्याचीही ठरू शकते आणि आपल्याला फायद्याची ठरणार आहे हा दृष्टिकोन ठेवूनच आपल्याला हा खरीपला सामोरं जायचंय. म्हणजे कमी पाऊस असला तरी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं सध्याच्या काळामध्ये प्रयत्न करायचे. नक्कीच सर, आपल्या या माहितीचा उपयोग आपल्या शेतकरी बंधूंना होईल भविष्यामध्ये. या खरीपामध्ये सहज शेतकरी या खरीपाला सामोरं जातील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत अल निनो आधारित सध्याचं शेतीचं नियोजन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ महेश बाबर यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्ते.
3: नमस्ते
2: मॅडम. आतापर्यंत आपण बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दलची सविस्तर चर्चा केली. पण आता ज्यावेळेला आपण म्हणतो की अल निनोची ही पार्श्वभूमी आहे की पावसाचं प्रमाण कमी होणार आहे की त्याचा शेतीवर परिणाम होणार आहे, मग याच्यासाठी काही योजनांच्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो का किंवा त्याचा काही उपयोग याच्यासाठी होऊ शकतो का योजनांचा?
3: आपण बघितलं की अल निनोमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या पिकांना खूपच अडचणीचा कालावधी हा ठरणारा आहे, तर त्यासाठी ज्या काही तुम्ही उपाययोजना शेतात करायच्या त्या तुम्ही करणारच आहात, त्यात काही वाद नाही. परंतु याच्यातही अजून एक तुमच्या हक्काची बाब अशी आहे की तुम्ही ते प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा पीक विम्याची नोंदणी करू शकता. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं नुकसान जर झालं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत त्याची नुकसान भरपाई शासन

0: कडून दिली जाणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सेतूतून करणं गरजेचं आहे. यासाठी लागणारी कागदपत्र आहेत ते तुमचं आधार कार्ड आहे, 7/12 उतारा आहे, खाते उतारा आहे, बँक पासबुक आहे आणि पीक पेरणीबाबतचं स्वयं घोषणापत्र आहे. त्याचबरोबर तुम्ही पीक पेरणीची नोंद ही पीक पेरा ऍप्लिकेशनमध्ये करणं अनिवार्य असणार आहे. पिकाची नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला त्या पिकाचं नुकसान भरपाई मिळण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमचा मोबाईल नंबर आणि फोटो ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. तर आपली अधिकृत वेबसाईट आहे PMFBY या ऑफिशियल पोर्टलवर तुम्ही नोंदणी याच्यासाठी करू शकता. फार्मर्स कॉर्नर तिथं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकून नोंदणी करायची आहे. तुमची आधारची माहिती आहे, बँक डिटेल्स संपूर्ण भरायचे आहेत, तुमचं कोणतं पीक आहे, क्षेत्र कोणतं आहे, हंगाम, लागवडीचं वर्ष हे सगळं निवडायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं 7/12, आधार कार्ड, खाते उतारा, बँक पासबुक आणि स्वयं घोषणापत्र पीक पेऱ्याचं हे सगळं ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि याच्यानंतर ही माहिती ऑनलाईन झाल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे आणि ती अर्ज सबमिट केलेला पावती तुम्ही जतन करून ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक, पावती क्रमांक काही न मिळाल्यास सुद्धा नंतर अडचणी उद्भवू शकतात. तुम्ही अर्ज CSE केंद्रात करू शकता, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत करू शकता, कृषी विभागामार्फत देखील करू शकता. आता एक लक्षात घ्या, सगळ्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना असं वाटतं की मी पीक विमा काढलाय म्हणजे मी पात्र झालो असं नाहीये. जसं आपण आरोग्याचा विमा उतरवतो, पण मी आजारी आहे हे जर मी कळवलंच नाही त्या विमा कंपनीला तर ते मला नुकसान भरपाई कशी देणार आहेत. तर तुमचं पीक आजारी आहे, त्याचं काहीतरी उत्पन्नात घट झालीय, हे सुद्धा तुम्हाला त्या पीक विमा कंपनीला कळवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तशी सूचना तुम्ही द्यायची आहे. तर याचा हेल्पलाईन नंबर आहे 1-4-4-4-7. या क्रमांकावर तुम्ही त्याची माहिती दिली पाहिजे किंवा जवळच्या आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करायचा आहे. प्रत्येक तालुका स्तरावर आपले विमा प्रतिनिधी आहेत, त्यांचं नाव आणि नंबर आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. 72 तासाच्या आत पिकाच्या झालेल्या नुकसानीची नोंद कळवणं हे सगळ्यात महत्वाचं बाब लक्षात घ्या. शेतकरी 15-20 दिवस झाल्यानंतर कळवतात, त्यावेळी आपल्याला पिकाची पाहणी करता येत नाही किंवा म्हणजे काहीच त्याच्याबद्दलचे पुरावे
1: अडचणी
0: येऊ शकतात. तर एवढ्या बेसिक गोष्टींचं जर तुम्ही हे केलं तर फायदा हा नक्कीच शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि सगळ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या अशी मी याद्वारे सगळ्यांना विनंती करते.
1: नक्कीच, म्हणजेच या सगळ्या हवामान बदलाच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या पुढे, किंवा खरीप हंगामात पावसाचं प्रमाण हे कमी आहे हे आपल्याला माहिती आहेच, पण त्याच्यावर उपाय पण भरपूर आहेत की जे तुम्ही आता सगळ्या भागांमध्ये सांगितलं. शिवाय कृषी विभाग काही योजना सुद्धा उपलब्ध, PMFBY सारख्या योजना पण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कृषी विभागानं. तर याचा सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा. आणि आतापर्यंत जे तुम्ही सांगितलं की या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आपण खरीप हंगामामध्ये कशा पद्धतीने पूर्वतयारी करू शकतो, या सगळ्या बाबींचा विचार आणि अवलंब आपले शेतकरी करतील अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही इथं आलात आणि कृषीवाणीच्या सगळ्या भागामध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती दिलीत. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: कृषीवाणी हे शेतीविषयक माहितीसदर आताच आपण ऐकलं.

0: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.